सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 27 वैशाख शके 1948, म्हणजेच दिनांक 17 मे 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

FM बँड 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. एक निवेदन ऐका. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 या संदर्भातलं हे निवेदन आहे. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 सकाळ संध्याकाळी 6:30 अर्थात 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांचे भक्तिगीत, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन आणि तसेच प्रसिद्ध सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांचं भावगीत सादर करतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेले आहे. निवेदन संपलं. आता ऐकूया गीत गंगा हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत. संगीत अनिल अरुण यांचं आणि चित्रपट आहे अष्टविनायक.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आशा भोसले यांच्या आवाजात पुढचं पाऊल या चित्रपटातलं गाणं आता ऐकूया. सुधीर मोघे यांचं गीत आहे आणि संगीत सुधीर फडके यांचं.

लता मंगेशकर यांच्या आवाजात साधी माणसं या चित्रपटातलं जगदीश केबुडकरांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. आता ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात हे गीत.

गीतगंगा या कार्यक्रमातलं शेवटलं गाणं आपण ऐकलं सामना या चित्रपटातलं, जे गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीत होतं जगदीश खेबुडकरांचं आणि संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. इथेच गीतगंगा हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. एफ एम बँड 16.6 मेगाहर्ट्झ पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. सुबह के 9 बजे है, आइए सुनते हैं मुंबई केंद्र से हमारा कार्यक्रम चित्रलोक.

0: कार्यक्रम के बाकी गाने इस अंतराल के बाद।
1: दहा लाखांची लॉटरी मला वाव।
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान।
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा।
5: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर निलेश अग्रवाल यांनी. तेव्हा डॉक्टर निलेश अग्रवाल यांच्यासह मी वैदेही चौरे घेते आपली रजा, नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे. उद्या सोमवार दिनांक 18 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आता ऐकूया कार्यक्रम नाट्यरंग. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया धन्य ते गायनी कळा या नाटकातलं नाट्यपद, जे गायलं आहे रामदास कामत यांनी. पदरचना गोपाळकृष्ण भुबे यांची आणि संगीत पंडित भीमसेन जोशी यांचं.

गीता गाती ज्ञानेश्वर या नाटकातलं नाट्यपद आता ऐकूया प्रसाद सावरकर यांच्या आवाजात. पदरचना संत ज्ञानेश्वर यांची, संगीत वसंत देसाई यांचं.

पंडित राम मराठे यांच्या आवाजात योगिनी जोगळेकर यांची पदरचना असलेलं हे नाट्यगीत आत्ताच आपण ऐकलं. नाटक होतं रंगातरंगला श्रीरंग. आता ऐकूया मीरा मधुरा या नाटकातलं नाट्यपद, जे गायलं आहे रामदास कामत यांनी. पदरचना वसंत कानेटकर यांची आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

आता ऐकूया वासवदत्ता या नाटकातलं नाट्यपद, जे गायलं आहे अरविंद पिळगावकर यांनी. पदरचना शांता शेळके यांची, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

प्रल्हाद केशव अत्रे यांची पदरचना असलेलं शिवानंद पाटील यांच्या आवाजात उद्याचा संसार या नाटकातलं नाट्यपद आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं छोटा गंधर्व यांचं.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मिश्र संगीत के कार्यक्रम में अब सुनते हैं मनहर उदास और अनुराधा पौडवाल की आवाज में ये गीत.

0: आइए अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते। दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील। पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत। एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली। प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष चौधरी म्हणाले की निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील। वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फूट प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं। दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून प्राध्यापक मनीषा मांढरे हिला देखील अटक केली आहे। ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे। जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घरमोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला। केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जातील। ही घर यादी आणि घरमोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे। यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी जाऊन घरातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील। या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय। हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीत करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली। आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचं औचित्य साधून उद्या 18 मे रोजी नागपुरात भारतीय टपाल विभागामार्फत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये ऐतिहासिक वर्षावर आधारित विशेष रद्दीकरण आणि 3 आकर्षक चित्रमय पोस्टकार्डचं प्रकाशन नागपुरातील केंद्रीय संग्रहालयात होईल। गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजन गटात 3 कांस्य पदकं पटकावली आहेत।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एक निवेदन ऐका. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 या संदर्भातलं हे निवेदन आहे. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 ला संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांचे भक्तिगीत, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसेच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर या भावगीत सादर करतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांसाठी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावेत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केले आहे. निवेदन संपलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अब सुनते हैं सुबह इस फिल्म का गीत लता मंगेशकर इनकी आवाज में. गीत है पंडित नरेंद्र शर्मा का और संगीत है पंडित हृदयनाथ मंगेशकर इनका.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गोरा अंग लैले मोहिशा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: दोस्ताना इस फिल्म के लिए आशा भोसले और किशोर कुमार की आवाज में आनंद बख्शी का लिखा गीत अभी आपने सुना। संगीत था लक्ष्मीकांत प्यारेलाल का। इस गीत के साथ ही श्रोताओ, आज का मधुमालती ये कार्यक्रम यहीं पे संपन्न होता है। आइए अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आज रविवारी 4 वाजता नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर ही परिषद होते। रविवारी दुपारी 4 वाजता सिव्हिल लाईन्स येथील स्वर्गीय डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात ही परिषद होईल। त्यासोबतच उद्या सोमवार 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे। रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 10 वाजता अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होईल। केरळमधील तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला रविवारी अचानक आग लागली। ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील अलोट परिसरात घडली आहे। पहाटे सुमारे 4:45 ते 5:30 दरम्यान ही आग ट्रेनच्या B1 या AC डब्याला लागली, ज्यावेळी त्यात 68 प्रवासी प्रवास करत होते। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तातडीने कारवाई करीत सुमारे 15 मिनिटात सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आजपासून छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते बस्तर भागातील सुरक्षा व्यवस्था, विकास कामं आणि सार्वजनिक सुविधांचा आढावा घेतील। त्यासोबतच डायल 112 सेवेच्या विस्तारांतर्गत 400 नवीन वाहनांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल। जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे। गेल्या 12 मे रोजी मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेलाय। पश्चिम बंगाल सरकारच्या निर्देशांनुसार खुल्या भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण घालण्यासाठी मालदा जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मालदा जिल्ह्यातील 6 पोलीस स्थानकांच्या हद्दीतील भारत बांगलादेश सीमेची एकूण लांबी 172 किलोमीटर आहे। यापैकी सुमारे 33 किलोमीटरची सीमा अजूनही खुली आहे। देशात इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं 12वीपर्यंतचं शिक्षण घेतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलंय। देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींपेक्षा जास्त मुलं कालबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिली। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे। त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण संध्याकाळी 6:58 ऐकू शकाल। नमस्कार।
0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। दिन के 12 बजे है, आइए सुनते हैं दिल्ली केंद्र से हिंदी समाचार। उसके बाद 12:05 में यादों की महफिल ये कार्यक्रम मुंबई केंद्र से आप सुन सकेंगे।
2: समाचार के साथ मैं विशाल शर्मा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीडन की 2 दिन की यात्रा पर गोथेनबर्ग पहुंचेंगे। श्री मोदी प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन के साथ द्विपक्षीय संबंधों की समीक्षा करेंगे। दोनों पक्ष व्यापार बढ़ाने, हरित प्रौद्योगिकी अपनाने, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, उभरती प्रौद्योगिकियों, स्टार्टअप, मजबूत आपूर्ति श्रृंखला, रक्षा, अंतरिक्ष, जलवायु परिवर्तन और जनसंपर्क में सहयोग के नए रास्ते तलाशेंगे। दोनों प्रधानमंत्रियों के साथ साथ यूरोपीय आयोग की अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लेयन भी यूरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री को संबोधित करेंगी। श्री मोदी की इस यात्रा का उद्देश्य तकनीक में तेज परिवर्तनों और जटिल भू राजनीतिक चुनौतियों

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो आपण ऐकता आहात कार्यक्रम सांजधारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकता आहात अविनाश विश्वजीत यांच्या संगीत निर्देशनात गुलकंद या चित्रपटाचं गीत. शब्दरचना मंदार चोळकर यांची आहे आणि गायक कलाकार आहेत आनंदी जोशी, रोहित राऊत आणि अविनाश विश्वजीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो सायली कांबळे आणि अभिजित गोसांबी यांच्या युगल स्वरातलं हे गीत आपण ऐकलं अष्टपदी या चित्रपटाचं. गीतकार होते प्रशांत जामदार आणि संगीतकार मिलिंद मोरे.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकत आहात ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं ऑटोग्राफ या चित्रपटाचं गीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोतेहो सांजारा कार्यक्रमात आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात आता आम्ही ऐकवित आहोत नेहा राजपाल यांनी संगीतबद्ध केलेलं फोटोकॉपी या चित्रपटाचं गीत.

श्रोतेहो, अश्विनी शेंडे यांनी रचलेल्या या गीताला आपण ऐकत आहात स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांच्या स्वरात.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत आहात मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटाचं गीत. शब्दरचना गुरु ठाकूर यांची, संगीत निलेश मोहरीर यांचं आहे आणि हे गीत गायलं आहे मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांनी.

श्रोतेहो, आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 या विषयीचं निवेदन ऐका. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. श्रोतेहो, आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने

0: FM 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचा हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 होत आहेत. श्रोते आता एका ठळक बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. वर्ष 2026 आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक आहे. एका शासकीय कार्यानिमित्त नागपुरात आलेले ऑस्ट्रेलियन वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी नागपूर मेट्रोमधून प्रवास करत मेट्रोच्या कार्यकुशलता आणि यूपीआय पेमेंट सिस्टीमचं कौतुक केलं. कस्तुरचंद पार्क ते सीताबर्डीपर्यंत मेट्रोने प्रवास करत हा उत्तम अनुभव असल्याचं मर्फी यांनी सांगितलं. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला मध्य प्रदेशमधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला आग लागली. तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. आज नागपुरात 44.4 इतकं कमाल तापमान नोंदविण्यात आलं. अकोला आणि वर्धा इथं आज 46 सेल्सिअस तर अमरावती इथं 45.8 सेल्सिअस इतकं कमाल तापमान असून या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा नारिंगी इशारा जारी करण्यात आला आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाच्या भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओरोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2026 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. यासंदर्भातील 1956 अध्यादेशातली ही सुधारणा आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. श्रोताओं 7 बज चुके हैं. सैनिकों की शौर्य गाथा, इसे सुनिए विशेष जयमाला इस कार्यक्रम में विविध भारती के मुंबई केंद्र से.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: चित्रलोक श्रोताओं, अभी आप ये कार्यक्रम सुन रहे थे विविध भारती के मुंबई केंद्र से FM एंड 100.6 मेगाहर्ट्ज पर। यह है विविध भारती का नागपुर केंद्र। रात के 8:42 हुए हैं। अब सुनिए मराठी में समाचार।
1: आकाशवाणी नागपुर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटोपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल। विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे। यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे। ग्रामपंचायतींकडून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी कामं करण्याची गरज आहे। त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आलं होतं। त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते। शेतकरी आत्महत्या मुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर ही परिषद पार पडली। जलसंधारणाच्या ठोस उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर मंथन व्हावे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता। उद्या जलक्रांती परिषदेचं आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 10 करण्यात आलं असून अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। आज नागपुरात चवळीच्या

0: 4.4° इतकं कमाल तापमान नोंदविण्यात आलं. अकोला आणि वर्धा इथं आज 46° सेल्सिअस तर अमरावती इथं 45.8° सेल्सिअस इतकं कमाल तापमान असून या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा नारिंगी इशारा जारी करण्यात आला आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सामना सुरू असून या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार राजस्थान रॉयल्स संघाच्या 12व्या षटकात 2 गडी बाद 140 धावा झाल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. 8:45 पर दिल्ली केंद्र से समाचार संध्या हम रिले करेंगे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोताओं, बेला के फूल की ये पहली शुरुआत जमीन आसमान फिल्म का गीत, आवाज लता मंगेशकर की, गीत अनजान का, संगीत आर डी बर्मन का.

FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री. जय हिंद.